0: അപ്പേ ഓനയെ പാടെ ഷോട്ട് വാസ്കു ടി വി പോക്കര ഇടവ് നിക്കേ അവതാര മാ സൗത
1: ക്വാറ്റ് ഹേ ബരി ലൈലെ വാസ്കു ടി വി പോക്കനോനി ഭിട്ടി ആഫ്നെ ടി വി ബിഗ്യോ അനി ബനൗനെ ജന ലാഗി കൊടി ബനൗനെ പുക്കാ ഉലട്ട ഓയിനെ
0: ചിന്ത സദര മുക്കാം ചോരിട ബാട ചോരി ഘ്യാങ് ജാനെ ബാട മാറോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോനിക്സ് മാ ലൈ ജാന തിമ്രോ ബിഗ്രെ ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈൽ ഘടി സബൈ പണി ആൽസണി സക്കി ഗണി
1: त्यसो भए म पनि त्यतैतिर लागिहाल्छु नि होइन त
2: अब आउनुहोस् हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्चदेखि माथिको एलइडी किन्दा डिस्काउन्ट सिपेमा यहाँ फ्रिज डिप फ्रिज एलइडी एलसीडी टिभी मोबाइल साउन्ड सिस्टम सुपथ मूल्यमा पाउनुका साथै सबै प्रकारका टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामानहरू मर्मत गरिन्छ यसका साथै विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रमका लागि साउन्ड सिस्टम भाडामा पनि पाइन्छ टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मर्मत गर्ने ट्रेनिङको पनि सुविधा छ यसमा विशेष गरी 5 जनाको समूह बनाएर आएमा 1 जनालाई छुटको पनि व्यवस्था गरिएको छ
3: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814